डिझाईन असतात ते ना नव्हतं ना रंगत मिसिंग मी तिशा नारा काय घे रे ऍटलीस्ट राय ने अतिन्य चेपकोंडो साय निको नकुन कोला मुंगी गेस सा निगिने कोले मरी तिशा ना जेना नव्हतं ना रंगत मिसिंग या गबस यांगे सस चिता आहे अन अन्यांगे बर चिता मदर राव ससी सेत से ना जांबो चेतु बस इस सस चिची गाय अगो आरोंगो नेतिन कोनेतिन अकपन नंगाजी kwa maisha tatu nile nene nato na mune kimi tenda haka niki ka trend mbesho gine kika nyita inono nigile nene usifanya nini kika gile usidharau mtu anangile mesa spigli ane kole siji pesa uisha siji